0: ކޮންމެ މީހެކީތުގެވެސް އެހެންމީހަކާ ހިއްސާނުކުރާ ފުން އިހުސާސްތަކެއް ހުރިދާނެ އެހެން މީހެކެ އުފަލައްޓަކާ ކުރުބާންކުރި އަމިއްލަ އުފަލެއް ތިމާ އަމިއްލެއަށްވެސް ކަބޫލުކުރަން ޖެހިލުންވި ޙަޤީޤަތެއް ނުވަތަ އެކަކަށްވެސް ނުވިސްނޭނެއޭ ހިތާ އެކަނިމާއެކަނި އުފުލި ބުރައިން
1: उसकी तस्वीर पड़ी है मेरी तस्वीर के साथ
0: अन्न अंगार दोगे हिमें युतिराप्शोगे मौलो की बुने नुदेवी हुरी इहुस अस्तं मे मौलोंग हास मेसेजिन नुत सिटी फोनुम बेनुनमा दिवे एफएम गे सोशल मीडिया पेज तकुन डायरेक्ट मेसेजे फोनुवा नुत पीएसएम ए आगे डीएफएम नोदि एके पेज मेदिरकों ನೂನಮ ಅರ್ಮಿಂಗೆ ವೈಬರ್ ಅದಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಂಬರ್ ಹತಿತ್ತಿನೆಂ ಎಕೆಂ ಹಯೆನ್ ನುವೆಂ ಫಹೆನ್ ನುವೆಕವಿಸ್ ಫೋನು ವಿದಾಣೆ ನಂ ಹಾಮಕುರುಮೆನ್ನೆತಿ ತಿಬೆಫ್ರುಂಗೆ ಮೆಸೇಜ್ ತಂ ಅರ್ಮಿಂಗೆ ನಿಸ್ತೇನ
1: ಹಿಮೆಂ
2: ಇವ್ತಿರಾಫ್
3: ಬುಣನ್ ನುಕರಿಫವಾ ವಾಹಕ್ತಕ ಹುಳುವಾಲವೆ ದೋರೆ
0: ಹಿಮೆಂ ಇವ್ತಿರಾಫ್ ಕೊಮ್ಮೆ ಅಂಗಾರದುಯಿಗೆ ಮೆಂದುರು ತೇಜ್ಜ ಹಾಯರು हम एक ही नहीं नौ दिए के मेगाहर्ट्ज़ दिवे ही एफएम हूँ
3: दिवे ही एफएम के खूब में गाड़ी रह के फैशन में दिवे ही अमीर लड़ाके के लावे कूम